जीअंदली चुनेंदली आख़िर जो जेको नालो आहे न जो मूंखे अञा थोरी सम्झ